0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। रसिक श्रोत्यानो नमस्कार, स्वर तरंग कार्यक्रमात तुम्ही आमची साथ देत असल्यास मी तुमचे मनापासून स्वागत करते। तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित ऐकूया शंकर महादेवन यांच्या गोर आवाजातलं हे गोर गणेश भक्ती गीत।

केवड्याचं पान तू कस्तुरीचे राण तू रसिको हो चला ऐकूया हे द्वंद्व गीत आर्या अंबिकर व समूहाच्या सुस्वरात.

आणि रसिक हो या लोकप्रिय कोळी गीता बरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला हा स्वरतरंग कार्यक्रम इथेच संपत आहे. मनापासून धन्यवाद, शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनी गंधा।
2: नमस्कार, श्रोतनु शिडी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

मृत्यूने उद्या मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा। या क्षणी त्यांच्यावरच चित्रित झालेलं एक गाणं ऐकूया आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया।

आता दिवसा गच्चीवर उन्हें खेळून खेळून दमतात आणि रात्री झोपायला माणसंच माणसं जमतात. तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते.

0: चिवरून कशी दिसते।
1: श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।